0: अध्यापकानां शिक्षाविदां च महत्वपूर्णां भूमिकां सम्मानयितुम् अयं दिवसः आचर्यते। अस्मिन्नवसरे राष्ट्रपति पदासीना मुर्मुः अद्य नवदिल्ल्यां अष्टचत्वारिंशत् विद्यालयीय शिक्षकेभ्यः राष्ट्रिय शिक्षक पुरस्कारान् प्रदास्यति। चयनिताः अष्टचत्वारिंशत् शिक्षकाः सप्तविंशति राज्येभ्यः सप्त केन्द्रशासित प्रदेशेभ्यः तथा षड् केन्द्र प्रशासकीय संघटनेभ्यः च सन्ति। राष्ट्रपतिः उच्च शिक्षा संस्थानेभ्यः पॉलिटेक्निक संस्थानेभ्यश्च एकविंशति शिक्षकान् संकाय सदस्यान् च राष्ट्रिय पुरस्कारैः सम्मानयिष्यति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स इत्यस्य महाविद्यालयस्य शताब्दी समारोहे भागं ग्रहीष्यति। श्रीमोदी अस्मिन् अवसरे आयोजितां सभां च संबोधयिष्यति। दिल्ली विश्वविद्यालयस्य अन्तर्गतं स्थितं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स इति महाविद्यालयः भारतस्य प्रमुखेषु उच्चशिक्षा संस्थानेषु अन्यतमः अस्ति। वाणिज्ये अर्थशास्त्रे प्रबन्धने च इदं प्रतिष्ठितं शिक्षाकेन्द्रमस्ति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् अद्य तमिलनाडु राज्यस्य चेन्नई नगरस्य एकदिवसीय यात्रायां भविष्यति। स्वयात्रावधौ उपराष्ट्रपतिः ऐषमः इण्डिया वॉल्वेज इत्यस्मिन् कार्यक्रमे भागं ग्रहीष्यति। अयं हृदयस्य वॉल्व सम्बद्धानां संरचनात्मकानां च रोगाणां चिकित्सायाः उन्नयनम् उद्दिश्य आयोजितः राष्ट्रियस्तरीयः शैक्षणिकसमागमः अस्ति। सः चेन्नईनगरस्य गुण्डीप्रदेशे इण्डिया वॉल्व रजिस्ट्री इत्यस्य शुभारम्भमपि करिष्यति। नवदेहल्यां त्रिदिवसीयः ब्रिक्स मुख्यन्यायाधीशमञ्चः अद्य प्रारब्धः। अस्मिन् सम्मेलने ब्रिक्स राष्ट्राणां सर्वोच्चन्यायालयानां मुख्य न्यायाधीशाः वरिष्ठ न्यायाधीशैः सह भागं गृह्णन्ति। भारतस्य मुख्य न्यायाधीशः सूर्यकान्तः विविध देशानां न्यायिक प्रतिनिधिभिः सह द्विपक्षीय वार्तां कृतवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः पोलैण्ड देशस्य राजधान्यां वॉर्सो नगरे राष्ट्रपतिना कारोल नाव्रोत्स्की इत्यनेन सह उच्चस्तरीय मन्त्रणाम् अकरोत्। उभौ नेतारौ द्विपक्षीय रणनीतिक सन्धेः समीक्षां विधाय विविध क्षेत्रेषु सहयोगं नूतन औन्नत्यं नेतुम् अङ्गीकृतवन्तौ। महिला क्रिकेट क्रीडायां भारतमद्य ऐषमः महिला एशिया चषक प्रतिस्पर्धायां दुबई अन्ताराष्ट्रिय क्रीडाङ्गणे पाकिस्तान दलं सम्मुखीकरिष्यति। इयं हि स्पर्धा भारतीय समयानुसारं रात्रौ अष्टवादने प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मडिकेरी। ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% ವಿಐಎಸ್ 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
2: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
1: ನಿಮ್ಮ ಹಳೆಯ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನು ಹೊಸ ಮಾಡರ್ನ್ ಡಿಸೈನ್ಸ್ ನ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳೊಂದಿಗೆ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡುವ ಸುವರ್ಣಾವಕಾಶ ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ವಿರಾಜಪೇಟೆ. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು.
3: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಮೂಲತ ಬಲಂಬೆರಿ ಕಾರಳಾನ ಮೈಸೂರು ವಾಸವುಳ್ಳ ಮಚ್ಚಿರ ಪೌತಿ ಚಿಯಣ್ಣ ಎಂಗಡ ಮೋವು ಮಚ್ಚಿರ ಡಾಲು ಕುಶಾಲಪ್ಪಾಯಿಂಗ ನಿನಾಂದು ಬೈಟು ಮರಣಪಟ್ಟಿದ್ದು 61 ಬೈತರ ನಿವೃತ್ತ ಕೆಎಸ್ಆರ್ಪಿ ಮಚ್ಚಿರ ಡಾಲು ಕುಶಾಲಪ್ಪ ಎಂಡಾಕಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನತ್ರ ಮೀದ ಬಲಂಬೇರಿ ಒಕ್ಕ ತೂಟಂಗ್ಲತ್ತ ನಡಪ. ಕುಶಾಲನಗರ ಗುಂದಿ ಬಸವನಹಳ್ಳಿ ಮಾದಪ್ಪ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಿರುವ ಬೊಟ್ಟುಮನೆ ಮಾದಪ್ಪ ಅವರು ನಿನ್ನೆ ಸಂಜೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ. 64 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಬೊಟ್ಟುಮನೆ ಮಾದಪ್ಪ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 1 ಗಂಟೆ ನಂತರ ಗೌಡ ರುದ್ರಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ವಿರಾಜ್ಪೇಟೆ ಚಿಕ್ಕಪೇಟ್ಲು ವಾಸಯಂಜ ನಿವೃತ್ತ ಉಪಾದ್ರಿ ನಾಯಡ ವಾಸು ನಂಜಪ್ಪಾಯಿಂಗ ನೀನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟಿತು. 99 ಬೈತರ ನಾಯಡ ವಾಸು ನಂಜಪ್ಪಾಯಿಂಗಡ ದಪ್ಪನ ಕಾರ್ಯ ವಿರಾಜ್ಪೇಟೆ ಕೊಡವ ಸಮಾಜ ಕ್ಯಾಕೊಳತ್ಲು ಮಜ್ಜಣ 3 ಗಂಟೆಗೂ ನಡಪ. ಪೆರಾಜೆ ಗ್ರಾಮದ ಅಮ್ಮೆಚೂರು ನಿವಾಸಿ ಪೂಜಾರಿ ಮನೆ ಪಟ್ಟೆದಾರ ನಿವೃತ್ತ ಸೈನಿಕರಾದ ಎಎಸ್ ಮಹಾಬಲಗೌಡ ಅವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ. 82 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಪೂಜಾರಿ ಮನೆ